कथा चित्रर सुरेश वाडेकर गाइथिबा गीत आसीची एका जीबी मो एका एका होई ताहली सदा बंधु आपनको अनुरोधर गीतटी प्रचार करूछु शुणि नियंतु।